0: बालको
1: आजा पिया तो है प्यार दू, ओ गोरी मैया तो प्यार दू, इसलिए तू इतना उदास।